आसुजरा जों सुहा किनि दगिने जाबुं खनाराखे खजाने थाखबखौ मारे गिसिं सं जों दिनै खनाराखे कच्चे दागे कुल नंबर 1 ताई सुहा किनि दगिने जाबुं सिनि जरा खसरि फाइदे रक जों ताई गदक मा अर गरांलाय तमांगला हाके जेखनाय थनाय खजाने थाखबखौ संरावनो कक जारै हाइन हाइ बसकां ककटि सालामालाय फेरान होनाय दिनै अर बाजालायसिनो जतनन सालगाहाम